नमस्तुते त्रिशूलचंद्राही धरे महावृषभवाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमस्तुते मयूरकुक्कुटवृते महाशक्तिधरे नघे कौमारी रूपसंस्थाने नारायणी नमस्तुते शंख

नमस्ते नृसिंहरूपणग्रेण हन्तुदैत्यानिकृतोद्यवे प्रलक्ष्य प्राणसहिते नारायणी नमस्ते कीरीटिनि महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले वृत्रप्राणहरे चैन्द्री नारायणी नमस्ते शिवदूती स्वरूपेण हतदैत्यमहाबले घोररूपे महाभावे नारायणी नमस्तुते दर्शाकरालवदने

पुष्टि स्वदे ध्रुवे महारात्रि महाविद्ये नारायणी नमस्तुते मिधे सरस्वती वरे भूतिभद्रवितामसी नियते त्वनतसी देशे नारायणी नमस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयभ्योस्राहिरो देवी दुर्गे देवी नमस्तुते रे तत्ते वदनं सौम्य।